0: بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم دوستو. پروگرام صحت جی گال سان کرے حاضر خدمت اواں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی. سامن جی خوش تو جہان خوش, جی واہی تو جہان واہی, صحت واہی تو سب کچھ آہی. چوندا ہن تندرستی ہزار نعمت آہی, بیٹھے جو سب کو ایں کرے جو کیر بھی ناہی. تیں کرے پینجو خیال رکھو, پینجے صحت جو خیال رکھو. جی واہی تو جہان واہی, صحت واہی تو سب کچھ آہی. اسی ہمیشہ چوندا ہوں پینجو خیال رکھو, پینجے صحت جو خیال رکھو, پینجی پینجو پینجے گھر وارن جو, پینجے خاندان جو, پینجے پاڑے وارن جو خیال رکھو. پروگرام صحت جی گال میں اساں جے اسٹوڈیو میں موجود آہن ڈاکٹر منظور حسین میمن صاحب, جکی صحت بابت معلومات دیندا آہن ऐं मालूमात ॾेई रहिया आहिनि. डॉक्टर साहब खे असीं ख़ुशि आमदी चवंदासीं. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिए लाइव कॉल बि शामिल थी सघो था. तव्हांखे असां नंबर नोट कराईंदा हलूं था, 0301-21-96-851, 0301-21-96-851. प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं महरापुर FM 94 जो ई आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो. 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था. डॉक्टर साहब हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि. डॉक्टर साहब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, जो पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि. का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो. गले जा गुदूद आहिनि, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो. अधु रंगो आहे, अधु मथे जो सूरु आहे, सॼे मथे जो सूरु आहे, केॾो बि पुराणो, जोड़नि जो सूरु आहे, संदनि जो सूरु आहे, कुंदरग जो सूरु आहे, अव्हांखे दिलि जो मर्ज़ु आहे, फॉलिज आहे, खंघि आहे, टीबी आहे, मादे जी तकलीफ़ आहे, अव्हां का बि शइ खाओ था ऐं अव्हांखे उल्टी अचे थी, यानी मादे जी अल्सर आहे, तिरी अव्हांजी वधी वई आहे, जिगर जूं बीमारियूं आहिनि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो. या जेके मर्दनि ऐं औरतुनि जूं पोशीदा बीमारियूं आहिनि, उन्हनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो. 0301-21-96-851 तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था. डॉक्टर साहब खे असां सभ खां पहिरियां पंहिंजे प्रोग्राम में ख़ुशि आमदी चऊं था. डॉक्टर साहबु ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे?
1: जी जी, अलाह ताला जा एहसान.
0: डॉक्टर साहब, अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे ॼाण ॾींदा, पंहिंजो लाइव कॉल जो नंबर बि ॿुधाईंदा, पंहिंजा ॾींहं बि ॿुधाईंदा, त कहिड़ा कहिड़ा ॾींहं अवां क्लिनिक ते वेहंदा आहियो, कहिड़नि में मरीज़नि जो इलाजु करियो था, अव्हांजी जेकी चेकअप फीस आहे उहा मुफ़्त कहिड़े ॾींहंनि में आहे?
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم, بسم اللہ الرحمن الرحیم, صلی اللہ علیہ وسلم. پہرہ تو سب تعریفوں رب پاک چوں جے کو اسا کھے جارے تو خارائے تو روزی دے تو خوشی دے تو اے سبنی زمین آسمان آفتن کھا محفوظ رکھے تو. اصل پروگرام صحت جی گال کی خبر ہے تو بر وقت ہن ٹائم تے روزانہ نشر تھین دو ہے ائی ان کا علاوہ اسان دی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک ہفتے جا 6 ڈیاں میرپور شہر میں موجود ہونا ہوں, جے میں 3 ڈیاں اسان جو چیک اپ فیس فری رکھل ہوندو ہے. जुमो, छंछरु, आचर. हुन खां अलावा अङारे जो ॾींहुं छुटी हूंदी आहे, बकाया ॿिया ॾींहं जेको आहे सो समूरा क्लिनिक ते हूंदा आहियूं. ऐं अवां ख़बर आहे त जंहिं ॾींहुं चेकअप फीस फ्री हूंदी आहे, बकाया दवाऊं जेको आहे सो मरीज़ खे स्टोर तां वठणी पवंदियूं आहिनि. क्लिनिक जो एड्रेस अव्हांखे ख़बर आहे त कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप मेहरापुर शहर में मौजूदु आहे. टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदी आहे. अहिड़े तरीक़े सां जेकी रूटीन जे मुताबिक़ ख़बर आहे, जेके असांजे प्रोग्राम में मौज़ूआत हूंदा आहिनि, नंढियूं नंढियूं बीमारियूं या वॾियूं वॾियूं जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे बारे में अवेयरनेस ॾियणु, असांजे प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त अवेयरनेस ॾींदा आहियूं, त चाहे कहिड़ी बि बीमारी हुजे या उनजे मुतालिक़ ॼाण या उनजे मुतालिक़ कहिड़ा टोटका हूंदा आहिनि, जहिड़ो इलाजु हूंदो आहे उनजे बारे में ॾस वग़ैरह ॾींदा आहियूं. अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा आहियो त ख़ासि तौर ते छो जो गुज़िरियल प्रोग्रामनि करण खां बाद में असांखे जेके फीडबैक मिलंदा आहिनि या वरी असां वटि SMS वग़ैरह ईंदा आहिनि त हिन बीमारी जे बारे में असांखे ज़रूरु अवेयरनेस ॾींदा, त अहिड़े तरीक़े सां या उहे केस जेके असां ॾिसंदा आहियूं त रोज़मर्रा जे हिसाब सां क्लिनिक ते जेके वधीक पेशंट्स ईंदा आहिनि त सम्झंदा आहियूं त हिन बीमारीअ जी ॼाण हुजणु असांजे आवाम के ज़रूरी है। अड़ी तरीके से मां जी क्लिनिक ते भी हर गुजरल दिन में जेके केसेस ज्यादा दिसण में आया वे ये होता है जेके आजकल जेके खोड़ सारा पेशेंट इंदा जिनके डकणी की बीमारी होती है, यानी ये समझो तो जिन जा आसाब कमजोर थी वेंदा हैं या जिन जे रगू कमजोर थी वेंदी हैं, बेसिकली वह बीमारी जो है सो जे बारे में बुधाईंदी तो वह बीमारी छो थी है, वह बीमारी के चबो है या उन बीमारी जी वे तो उन करण घुर्ज। एक्चुअली इन बीमारी के जो मेडिकली नेम हों उन चब है पार्किंसंस डिजीज। पार्किंसंस डिजीज एक्चुअली जो है सो अंग्रेज डॉक्टर हुए जेम्स पार्किंसंस, उन जैसे उन तशखीस कई जो है सो उन बारे में जैसे खोजना कई तो इन उनमें सफल वो यानी कामयाब वो तो इन उन मान में उन बीमारी के नालो भी उन जो उनको हल कर इन उनको नालो भी पार्किंसंस डिजीज रखो वो। एक्चुअली उन चबो है यानी डकणी की बीमारी। डकणी की बीमारी ये थी जो सवली सिंधी में समझाऊँ तो जो दिमाग जहाँ सेल्स हूँ उ डेथ शुरू थी वह जो असो न्यूरो ट्रांसमीटर होंद है जो असो डोपामीन जैसे चूँ वो केमिकल रिलीज कर बंद कर वो है, यानी उन सेल्स जो सो कम न कहना उन सेल्स डेथ थे कम न करण के कर बीमारी या थी है जो डकणी थी वी है जान में डकणी रही है, यानी जो एसाब हूँ जिस्म जहाँ वे ढीला थी वह जिस्म पान ते कंट्रोल न कर सकता है। वो कड़ी भी उम्र में कंखे भी थी सके थी, उम्र के भी थी सके थी, मर्द के भी थी सके थी। जैसे वह बीमारी थी वी है तो तुम दिखो हों तो खास कर के ये बिल्कुल वेठा हों लेकिन जन मल लिखण शुरू कंदा तो उन्होंने हथ जो है सो पांजे कंट्रोल में न रहंदो आहे, उनकी पेन जो है सो यानी सही तरीके से लिखी न सकंदी आहे, यानी उनको हथ सही जो है सो कम न कंदो आहे, या जन मल गालाईंदा तो उनको कंठ जो है सो लुडंदो आहे, हलंदा आहिन त वञणो हिकड़े पासे हुंदो आहे, माण्हू वेंदो ॿिए पासे हलियो वेंदो आहे। कॾहिं कॾहिं छो जो उनजो मुख़्तलिफ़ टाइप्स हूंदा आहिनि, को पछाड़ीअ में ॻाल्हाइण में बि जेको आहे सो घणा हिब कंदा आहिनि, ॻाल्हाए बि सही न सघंदा आहिनि, सो इन ई बीमारीअ खे जेको आहे सो पार्किंसंस डिज़ीज़ चयो वेंदो आहे। छो जो हिस्ट्री तमामु घणी आहे, हे हिकिड़ो नंढो प्रोग्राम हूंदो आहे जेको जो कॉल्स बि असांखे वठणी हूंदियूं आहिनि, ऐं उनखां पोइ जेको आहे सो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे आवाम ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणी हूंदी आहे त हीअ बीमारी छो थींदी आहे, जेकॾहिं थी वञे त हिन जो हल कहिड़ो आहे। इन जो हल इहो ई आहे त मेडिकल में हिन जी ट्रीटमेंट घणा दोस्त जेके वीचारा पेशेंट्स हज़रात हूंदा आहिनि कराए ईंदा आहिनि, लेकिन साल हा साल ॾह ॾह साल वीह वीह साल इन मर्ज़ में रहंदा आहिनि वीचारा ठीकु न थी सघंदा आहिनि। अलहमदिल्ला अलाह ताला जा करोड़े अहसान आहिनि ऐं अलाह ताला जी ज़ाती शिफ़ा ॾियण वारी आहे, छो जो कंहिं बि डॉक्टर जे हथ में कुझु बि न हूंदो आहे, इन जे करे असांजे हथ में बि कुझु न हूंदो आहे, अलाह ताला जी ज़ात जेको आहे सो शिफ़ा ॾियण जी हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं मौजूदु आहिनि जेके असां पेशेंट्स खे जॾहिं इस्तेमालु कराईंदा आहियूं ॾींदा आहियूं, अलाह ताला जी महिरबानी सां उहो पेशेंट जेको आहे सो आहिस्ते आहिस्ता बिल्कुलु उनमें रिकवरी ईंदी वेंदी आहे। उहो पेशेंट जेको ॾहनि सालनि खां वीहनि सालनि खां वठी जेको ॾकणी जी बीमारी में हूंदो आहे, सही पाण ते फोकस न करे सघंदो आहे, पाण ते ख़ुदि इतमादी हुनजी ख़तमु थी वेंदी आहे, उहा हुनजी ख़ुदि इतमादी वापसि अची वेंदी आहे ऐं हू बिल्कुलु सही थी वेंदो आहे, ऐं अॻे खां जेको आहे सो बिल्कुलु हू जेको आम माण्हू वांगुरु जेको आहे सो बिहेव करणु शुरू करणु लॻंदो आहे, यानी इहा जेको आहे सो हुनखे रिकवरी थियणु शुरू थींदी आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक दवाउनि रस्ते, हूअं बि होम्योपैथिक दवाउनि में अलाह ताला शिफ़ा रखी आहे हर मर्ज़ जे हवाले सां, जीअं अव्हांखे प्रोग्राम जी शुरूआत में ॿुधाईंदा आहियूं त कहिड़ो बि मर्ज़ु हुजे, चाहे मैदे जी तकलीफ़ आहे, चाहे नक जी हॾी वधी वञे त या गोश्त अची वञे त उनजो बि, या एलर्जी पुराणी रहंदी आहे जंहिंजे करे निछियूं ईंदियूं आहिनि त उनजो बि कामयाबु इलाजु असां वटि बग़ैर ऑपरेशन जे मौजूदु हूंदा आहिनि। घणनि खे टॉन्सलाइटिस थींदा आहिनि, गले जा गदूद थी वेंदा आहिनि, ऐं जेकॾहिं गले जा गदूद थी वेंदा आहिनि त उनजो बि कामयाबु इलाजु असां वटि मौजूदु हूंदो आहे होम्योपैथिक दवाउनि रस्ते। उन खां अलावा जेके ऑपरेटेड डिज़ीज़ मिसाल जिन जे के अहिड़ा केस जिन जा सिर्फ़ु ऑपरेशन ई हूंदा आहिनि, मिसाल किडनी स्टोन्स आहे, गाल ब्लेडर स्टोन आहे, यानी पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, त उन जो बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो 15 mm जी पथरी हुजे चाहे 20 mm जी पथरी हुजे, अल्लाह ताला जी महिरबानी सां उहा हुन सां जेको आहे सो जेकी गुर्दे जी पथरी हूंदी आहे निकिरी वेंदी आहे, पिते जी पथरी हूंदी आहे उहा हुन में ॻरी ऐं ख़तमु थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पुराणो जोड़नि जो सूरु हूंदो आहे, शैटी का पेन हूंदो आहे, कुन रॻ जो सूरु जेको आहे सो उहो बि उनजो बि कामयाबु इलाजु होम्योपैथिक में मौजूदु हूंदो आहे। रॻुनि जी पुराणी चाहे बीमारी आहे जिन जी जेको आहे सो नज़र घटि हूंदी आहे या जेके घटि ॿुधंदा आहिनि या जिन जे कननि में आवाज़ु ईंदो आहे, ब्लड प्रेशर जी तकलीफ़ हूंदी आहे, मैदे जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी अल्सर हूंदी आहे, गैस जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी कब्ज़ी जी तकलीफ़ हूंदी आहे, त उहा बि अल्लाह ताला जी महिरबानी सां होम्योपैथिक तरीक़े इलाज सां पेशेंट ठीकु थी वेंदो आहे। जिन ॿारनि जो कदु न वधंदो आहे, अल्लाह ताला जी महिरबानी सां असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त असां वटि क्लिनिक ते खोड़ सारा पेशेंट नंढा ॿार वीचारा जेके या जेके नंढियूं असांजूं हूंदियूं आहिनि भेनरूं जिन जा कदु जेको आहे सो नंढा हूंदा, अल्लाह ताला जी महिरबानी सां जॾहिं खां असां उन्हनि खे होम्योपैथिक दवाऊं ॾिनियूंसीं उनजा कदु जेको आहे सो पंहिंजे लेवल ते जेको आहे सो अची विया, या जेके उहे नंढड़ा ॿार हूंदा हुआ जेके हली कोन सघंदा हुआ या साॻाईंदा न आहिनि उहे बि अल्लाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु ठीकु थी विया। अहिड़ी तरीक़े सां जेके अदड़ियूं जिनखे मोहिड़ा हूंदा आहिनि कन या नक जेके दाणा थी वेंदा आहिनि ऐं या जंहिंजा वार जेको आहे सो छणंदा आहिनि उहो बि होम्योपैथिक दवा जे रस्ते बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाहे ॿियूं जेके बि मौसमी बीमारियूं हुजनि, टाइफाइड फीवर आहे या मलेरिया जेकी कंहिंखे थी वेंदी आहे या हेपाटाइटिस या फैटी लिवर जेको आहे सो घणनि खे अॼुकल्ह फैटी लिवर हू बि जेको आहे सो आम आहे जो घणा माण्हू जेको आहे सो सणभ खाइण जा तमामु घणा शौक़ीन आहिनि ऐं सणभ इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो या असांजे रुटीन में चहल पहल तमामु घटि आहे जंहिंजे करे बि जेको आहे सो पोइ फैटी लिवर थी वेंदो आहे, अहिड़ा खाधा इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंसां जिगर ते जेको आहे सो चर्बी अची वेंदी आहे, पोइ उनजो बि असां वटि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। या इवन जेको आहे सो किनखे हेपाटाइटिस बी हेपाटाइटिस सी थी वञे थी उनजो बि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। जी सर,
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो। असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2194-8151 0301-2194-8151। तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि उन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि, खेनि उन्हनि खे बि दिलि वजान सां ख़ुशि आमदीद चऊं था। खोड़ो शरीफ़ नौशरो फिरोज़ खां मखदूम पीर मियां नूर मोहम्मद कुरैशी साहिब जूं महिरबानियूं असां सां गॾु आहिनि, चवनि पिया तमामु दया बहितरीन प्रोग्राम आहे डॉक्टर साहिब जो ऐं डॉक्टर साहिब खे सलाम चवनि पिया। साईं तव्हांखे पेशेंट आहे असांजो,
1: वालेकुम अस्सलाम साईं,
0: चए पियो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। डॉक्टर साहिब जा जेके टोटका आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि, असीं उन्हनि ते अमल कंदा आहियूं।
1: महिरबानी
0: दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी बज़रिया लाइव का लाइव असां सां गॾु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी लाइव कॉल ज़रिए अव्हांखे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदा, अव्हांखे ॼाण ॾींदा। 0301-2196-8151 ऐं हिकु ॿियो नंबर आहे 0301-3998-2836। तव्हां असांजे कंहिं बि नंबर ते कॉल करे सघो था 0301-2196-8151 ऐं 0301-3998-2836। का बि बीमारी लाइलाज न आहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि डॉक्टर साहिबु जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ऐं स्टोर साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि, जिते कराची इस्लामाबाद जा मशहूरु मरूफ़ डॉक्टर आहिनि। होम्योपैथिक डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब, सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाब शाह, एम ए डी एच एम ए सिंध आर एच एम बी इस्लामाबाद पाकिस्तान, होम्योपैथिक कंसल्टेंट ए फैमिली फिजिशियन। गुर्दे में पथरी है, अवं पिते में पथरी है, मसान की पथरी है, उन्होंने बगैर ऑपरेशन के कामयाब इलाज किया वे तो। संदन जो सूर है, जोड़न जो सूर है, गोडन जो सूर है, नक कन गलो पुरानो नज़लो निछो, मथे जो सूर है, अध मथे जो सूर है, नज़र की कमजोरी आ, कन अवजो वहे तो, कन जो सूर है, घट बुधण में अचे तो, शुगर है, ब्लड प्रेशर है, दिल जहा मर्ज हैं, फाल की खंघ, टीबी, मादे जो सूर, मादे की अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दन जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे की खारिश, फट, फुरड़ियों, बारन में कद जो न वधण, औरतुन में वजन जो न वधण, औरतुन मर्दन के पोशीदा बीमारियों जो कामयाब इलाज किया वे तो। टाइम हर अरबा खमीस जुमो छंछर आचर सूमर से सुबह जो दहें का शाम पंजे वगे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी मोहम्मद कबीर रोड मेहरापुर शहर में मरीजन जो इलाज कंदा आहिन। नंबर वठण ऐं मालूमात जे लाइ या लाइव कॉल ज़रिए शामिल थियण जे लाइ 0301-2196-851 0301-2196-851 ऐं 0301-399-2836 ते तव्हां कॉल करे शामिल थी सको था। प्रोफेसर डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब असांजे स्टूडियो में मौजूद, जी लाइव कॉल ज़रिए अवां के मुख्तलिफ़ बीमारियुनि बाबत जान ॾींदा। अवां लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिल थी सको था। डॉक्टर साहब पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाईंदा हलंदा। इन मौज़ू खां हटी करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जीअं पिते जी पथरी हूंदी आहे, ऐं अक्सर करे ज़िक्र कंदो आहे त पिते जी पथरी जा माण्हू ख़ासतौर ते परेशान हूंदा आहिनि, या अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, मलेरिया बि थिए थी, ऐं मलेरिया मच्छरनि जी बि मौसम हूंदी आहे, त इन बाबति बि कुझु ॼाण ॾींदा। माना अॼु जेकी मौसम आहे या लुक लॻे थी तमामु घणी गर्मी आहे, इन खां माण्हू पंहिंजो पाण कीअं बचाइनि?
1: बिल्कुलु साईं, जेको आहे सो तमामु ज़बरदस्त जेको आहे सो ज़रूरी ॻाल्हि बि अवां पुछी आहे त अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह अवां ॾिसो त जेको आहे सो जेकी मौसम आहे जेकी 50 डिग्री 52 डिग्री सेंटीग्रेड ते ई अॼुकल्ह जी मौसम हले पई, त इन में पाण खे तमामु घणो एहतियात जेको आहे सो ख़ासि कर मां त हर शख़्स खे जेको आहे सो एहतियात करण जे लाइ चवंदुसि, पर हिन वक़्तु जेके घणो मुतासिर हिन मर्ज़ में थींदा आहिनि उहे नंढड़ा ॿार ऐं जेके बुज़ुर्ग हज़रात हूंदा आहिनि, या जेके जिन जो जेके अॾड़ियूं असांजी भेनरूं जेके कमज़ोर हूंदियूं आहिनि, जिन जो इम्यूनिटी सिस्टम घटि हूंदो आहे, कमज़ोर हूंदो आहे, त उन्हनि खे उहे वधीक मुतासिर थींदा आहिनि, या जेके मज़दूर तबिको आहे जेके ॿाहिरि जेको आहे उन्हनि जो हार्ड वर्क हूंदो आहे, फील्ड वर्क हूंदो आहे, जेके दोस्त बाइक ते जेको आहे सो घुमनि था, उन्हनि जे लाइ ज़रूरी एहतियात इहो हूंदो आहे त केप जो इस्तेमालु ज़रूरु कनि, सनग्लासिस, चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, पाण खे ढके जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो शाल सां ऐं हणणु खपे, ॾींहं में 2-4 दफ़ा ज़रूरी विझणु खपे, ऐं जेतिरो थी सघे पाणी जेको आहे सो इहो इंतज़ारु अवां न करियो तव्हांखे उञ केनमहिल जेको आहे सो लॻंदी अवां पाणी पवंदो, बल्कि पाणी तव्हां बे इंतिहा जेको आहे सो पियो जीअं जिस्म में डिहाइड्रेशन जी कमी अवांखे न थी सघे, छो जो जेतिरो अवां पाणी पीअंदो जो पसीनो जेतिरो निकिरंदो नमकियात निकिरंदी अवांखे डिहाइड्रेशन थी वेंदी ऐं अवांजो बी पी लो थी सघे थो ऐं अवांखे कमज़ोरी ऐं निढाल कमज़ोरी में निढाल थी सघो था जंहिंजे करे अवां बेहोश थी सघो था। इन जे करे जॾहिं तव्हां हाइपो में माण्हू वञण खां पोइ जेको आहे सो माण्हू ॾाढो घटि रिकवर थींदो आहे, इन जे करे जेको बि जंहिंखे बि अवां ॾिसो त दोस्त खे जेकॾहिं किथे अहिड़े क़िस्म जो हुनखे घशी जो दौरो पए थो या उस में जेकॾहिं कंहिंखे चकर अची वियो आहे त पहिरियां हुनखे जेको आहे सो कंहिं थधी जॻह ते जेको छांव वारी जॻह ते उनखे आणे जेको आहे सो ऐं उनखे पोइ जेको आहे सो उनखे पाणी ज़रूरु जेको आहे सो उनखे पीआरियो वञे या जेको आहे सो लॻायो वञे ऐं उनखां पोइ जेको आहे सो जेके बि जीअं मां नंढनि ॿारनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे बि जेको आहे सो एहतियात कराए वञे, नंढनि ॿारनि खे जेको आहे सो हिन मौसम में कोशिशि करे त जेको आहे सो स्कूल हा जीअं वापसि अचनि त जेको आहे सो हुनखे वरी घर खां ॿाहिरि जेको आहे सो न कढियो वञे ऐं ॿारनि खे घरनि में ई जेको आहे सो रखियो वञे, उन्हनि खे बि पाणी जेको आहे सो ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करायो वञे ऐं कपिड़ा जेको आहे सो असां हिते ॾिसंदा आहियूं त जेके बि यंगर्स जेके हूंदा आहिनि उहे गहरे कलर जा कपिड़ा पाईंदा आहिनि या ॿारनि खे बि अॼुकल्ह गहरे कलर जा कपिड़ा पाता वेंदा आहिनि, उन सां बि जेको आहे सो जेकी सनलाइट हूंदी आहे उहा हुन ते जेको आहे सो ज़्यादा अटैक करे सघे थी, इन जे करे नरम सॉफ्ट काटन जा कपिड़ा ऐं थधे कलर जा कपिड़ा जेको आहे सो ॿारनि खे पाता वञनि त उहो बि जेको आहे सो वधीक उन सां बि जेको आहे सो काफ़ी फ़र्क़ु पइजी ईंदो आहे. जूसिस जो इस्तेमालु, पाणी जो ज़्यादा इस्तेमालु ऐं जेको आहे सो जेके हथरादू शरबत घरनि में ठाहिया वेंदा आहिनि, मिसाल थादल आहे, उहा तव्हां जेको आहे सो इस्तेमालु कराए सघो था. ओ आर एस घर में तयारु कराए उहो जेको आहे सो तव्हां ॾेई सघो था. मिठाई जो शरबत जेको आहे सो ठाहे उहो ॾेई सघो था. इमली जो शरबत तव्हां जेको आहे सो ठाहे उहो ॿारनि खे या वॾनि खे जेको आहे सो ॾेई सघो था. इन सां मां काफ़ी तौर ते सही नमूने सां जेको आहे सो पंहिंजो बचाव करे सघो था. जी साईं,
0: प्रोग्राम से अॼु ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ु. डॉक्टर साहिबु, तमामु बहितरीन तव्हां ॼाण ॾिनी मौसम जे हवाले सां, छो जो अॼुकल्ह घणी तमामु
2: लू लॻे थी,
0: असीं हुनखे लुक बि चवंदा आहियूं, या ईअं खणी चइजे त जेको आहे जेकी गर्मी जी शिदत आहे ख़ासि तौर ते मंझंदि वारे टाइम में, उहो जेको टाइम हूंदो आहे मखसूस 11 खां वठी करे वेंदे मौसम जा तो 3-4 वॻे ताईं,
2: बिल्कुलु
0: हिन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे. कॾहिं कॾहिं माण्हू ईअं बि थींदो आहे त को रस्ते में ज़्यादा जेकी पंधु कंदा आहिनि ऐं वण टिण घटि आहिनि ऐं उत्साहित, उहे वरी किरी पवनि था. ख़ासि तौर ते नारे वारे पासे अॻु में ईअं थींदो त माना जिते उते त वरी भेटूं आहिनि, पोइ वण जो न हुजनि या कीअं, त माना उते इलाही काफ़ी माण्हू वीचारा मरनि बि सही जेको आहे.
2: बिल्कुलु
0: ऐं अॻु में थींदो, हींअर त अञा हिकिड़ो नओं दौरु अची वियो आहे. पुराणे दौर में ॿुधाईंदा त माना पाणी बि कीअं माण्हू मरियो,
2: बिल्कुलु
0: ईअं बि थींदो. उहो रेगिस्तान हुयो, रेगिस्तान वारो इलाइक़ो अॼुकल्ह नारो बि या जेको आहे सो थर आहे, उते बि घणी तरक़ी जेको आहे थी चुकी आहे, फ़र्क़ु अची वियो आहे. हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़. गदगद जो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94.

0: या ॾिसो हिकिड़ो कंहिंजो ऑफिशियली वर्क हूंदो आहे, घणो ज़्यादा विहण जो टाइम हूंदो आहे, कंहिंजी हेरिडिटी में हूंदो आहे, या कंहिंजो को डिज़ीज़ थायराइड ग्लैंड कंहिंजो वधी वेंदो आहे, जंहिंजे करे बि इहे मसाला थींदा आहिनि. सो इन जे करे जेको आहे सो उन जा अलॻि अलॻि सिचुएशन्स हूंदियूं आहिनि. सो इन जे करे दोस्त खे इहो ई मशवरो ॾींदासीं त बहितर इहो ई आहे त रूबरू ॾेखारनि त पोइ जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदा. फ़िलहालु जेको आहे सो सणब या तरपच चांवर वग़ैरह जेका या मिठाण वग़ैरह बिल्कुलु जेको आहे सो तर्क करे छॾिणा आहियूं. उन खां पोइ जेको आहे सो पुदीना शरबत शहर में मूंखे मिलंदो आहे, या जीरो ऐं जाण ऐं जेको आहे सो सौंफ रोज़ाना राति जो काढ़े चमची चमची ऐं सुबुह जो काढ़ो पीअनि, इनशा ताला हुन सां बि काफ़ी फ़र्क़ु अचे.
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ 0301-9896-851 कॉलर लाइन ते मौजूदु. अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम सर, छा हाल आहे बाबा?
1: दुआ अलहमदिल्ला, केरु साहिबु पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं? हा बालाजी साहिबु ठीकु आहियो, छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां? मिट्टी वगैरह थी दज़ी तो तव्हांखे ज़ुकाम नक में पाणी हलंदो हूंदो? गलो वटजी वेंदो, साह जी तकलीफ़ थींदी हूंदी? सही सही, गले गले में ख़ारिश रहंदी हूंदी? अच्छा, छा जी थींदी आहे? बिल्कुलु ठीकु आहे. तव्हां FM ॿुधो, डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो मुंहिंजा साईं. ठीकु आहे, यार बहितर इहो आहे तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो, उहो वधीक बहितर थियो. तव्हांजो इहो इनजो इलाजु मौजूदु आहे डॉक्टर साहिब वटि, इनशाला लाॻीतो जेकॾहिं इलाजु कंदो. तव्हां FM ॿुधंदा हूंदो साईं, जीअं होॾे आमर साहिबु ॻाल्हि कई त आउं भॼी भॼी बीठो हुउसि डॉक्टरनि वटि, ऐं हिकु दफ़ो सिर्फ़ु दवा वठी वियो आहे डॉक्टर साहिब खां. 15 ॾींहं दवा इस्तेमालु कया, मूंखे वरी चेल में सूरु न पियो आहे. जीअं मस्तोई साहिबु कंडियारे खां ॻाल्हि कई त माना उहो ठीकु थी वियो, हुनखे रिज़ल्ट मिलियो आहे. त ॾिसो अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे. तव्हां हिकु दफ़ो रूबरू ॾेखारे वञो त अञा वधीक बहितर थियो, जेको तव्हांजो मसलो ॿुधायो था. ठीकु आहे भाउ, महिरबानी महिरबानी. जी डॉक्टर साहिबु,
0: बिल्कुलु सर, एलर्जी जा मसाल तमामु घणा हूंदा आहिनि, ऐं एलर्जी में ईअं थींदो आहे जेको जंहिंखे बि एलर्जी रहंदी आहे त जीअं लाबारनि जी मौसम हूंदी आहे या फुटिन जी सीज़न हूंदी आहे, उनजी जेकी सन्ही जेकी कुतुब हूंदी आहे
1: फैक्ट्री खां
0: त सन्ही कुतुब जेकी आहे सो जॾहिं साह जी नालियुनि में फासंदी आहे त उन में तकलीफ़ थी वेंदी आहे. त उनजो बहितरीन इलाजु असां वटि होम्योपैथिक में तमामु मौजूदु हूंदो, बहितरीन इलाजु मौजूदु आहे. लेकिन थींदो ईअं आहे जो असां वटि जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ थिए थी त पोइ घणा वञी नेबोलाइज़ कराईंदा आहिनि, या जेको आहे सो इंजेक्शन्स कराईंदा आहिनि, जेके स्टीरॉइड्स हूंदा आहिनि, ऐं उहे पोइ तकलीफ़ ते उन्हनि में उहे मुबतला रहंदा आहिनि. कॾहिं बि उन्हनि खे अफ़ाको न थींदो आहे, सिर्फ़ु आर्ज़ी तौर ते ई जेको आहे सो फ़र्क़ु पवंदो आहे. लेकिन असां वटि होम्योपैथिक में रेग्युलर इलाजु करण सां उनखे जड़ खां वठी मर्ज़ जो ख़ात्मो थींदो. जेकॾहिं तो चाहे थो त मर्ज़ जो जड़ खां ख़ात्मो थिए
1: त होम्योपैथिक
0: में अचे, आर्ज़ी तौर ते हलणु चाहे थो त इहो मेडिकल वारी
1: ट्रीटमेंट कराए, बाक़ी मुकमिल चाहे थो त पोइ इलाजु जेको आहे. दोस्तो प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो ही आवाज़, हीअ कॉलर लाइन ते मौजूदु आहे 0301-9896-851. अस्सलाम वालेकुम.
3: वालेकुम सलाम मोहतरम जनाब, असांजी क्लिनिक जी स्टोरी पहिरियां बि तव्हांखे कॉल हुई, मां दिन थो ॻाल्हायां, कॉल कई हुई. डॉक्टर साहब कुझु थोरो थोरो मोटा पंहिंजे हवाले सां मूंखे ॿुधायो, जीरो सौंफ जाण ऐं जेको शरबत ॿुधाए इनखे डबलिंग में ॿ दफ़ा चयो वञे, जीअं FM ते टे दफ़ा जीअं मां शरबत
1: मुंहिंजा सजण साईं, शरबत पौधी न ठीकु आहे, तोखे नंबर यादि आहे न? जॾहिं तूं स्टोर ते वञी आहे कीअं न, उन टाइम कॉल करे डॉक्टर साहिब खां पुछी वठजो, डॉक्टर साहिब तोखे ॿुधाईंदो. ठीकु
3: आहे,
1: शरबत पौधी न? ठीकु आहे, महिरबानी, को मसलो ई न आहे मुंहिंजा सजण साईं, महिरबानी. ठीकु आहे, त थैंक यू, वेलकम. प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समातुनि में भॼे पियो. डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी अहिड़ा जेके मरीज़ आहिनि, जीअं मिसाल अधो ठारी मीरवा वारो हुयो, या काफ़ी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि, मां मूंखे बेनता ख़ुशी थींदी आहे जो हिकिड़ो हुननि खे FM जे करे हिकिड़ो माना रिज़ल्ट मिले थो. तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां असांजे FM ते अचो था टाइम कढी करे, ऐं वरी उन्हनि खे हिकिड़ो रिज़ल्ट मिले थो. अल्ला ताला उन्हनि खे शिफ़ा ॾिए पियो, सिहतयाब थियनि पिया, ऐं यकीन जॾहिं अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी हूंदी आहे तॾहिं सभु कुझु हूंदो अलाह ताला जी तरफ़ा. हिकिड़ो ज़रियो वञी डॉक्टर बणबो आहे को बि डॉक्टर, ॿुधायो तव्हां चेल जे सूर जे लाइ भॼी भॼी बीठो हुउसि, पर मूंखे मूं एतिरो टाइम दवा इस्तेमालु न कई.
0: बिल्कुलु
1: मुख़्तसिर टाइम पीरियड आहे न, 15 ॾींहं तव्हां
0: सूर
1: छॾियो
0: मां हिते एतिरो ज़रूरु चवंदुसि हिन सॼे असांजे हिन जेको आहे सो जेके बि असांजा पेशंट्स दोस्त हज़रात जिन खे अफ़ाको